0: ആകാശവാണി അനന്തപുരി FM 101.9 സമയം 11 മണി. ഇപ്പോൾ സുഭാഷിതം കേൾക്കാം. ഡോക്ടർ ജോർജ് ഓണക്കൂർ അവതരിപ്പിച്ചത്.
1: എന്റെ സ്വപ്ന ഭൂമികയാണ് ഭാരതം. അമ്മയെപ്പോലെ ആദരിക്കുകയും സ്നേഹിക്കുകയും ചെയ്യുന്ന മാതൃഭൂമി. ഇതൊരു പഴമൊഴിയല്ല, ജീവിക്കുന്ന വാക്കാണ്, സത്യമാണ്. കുട്ടിക്കാലത്ത് വായിച്ച കഥകളിലും കേട്ട പാട്ടുകളിലും മാതൃഭൂമിയുടെ പ്രകീർത്തനം ഉണ്ടായിരുന്നു. അത് ബാല്യത്തെ നേർവഴിയിൽ നയിക്കുന്നതിന് നിദാനമായിട്ടുണ്ടാകാം. വായന ശക്തിയായി തിരിച്ചറിഞ്ഞ കാലം തൊട്ട് എന്റെ ഭൂമിയുടെ ഭംഗികളും സനാതന മൂല്യവും ഗ്രഹിക്കുന്നതിന് അവസരമുണ്ടായി. വളർന്നപ്പോൾ നിരവധി രാജ്യങ്ങൾ സന്ദർശിക്കാനും അവയുടെ വികസന പാഠങ്ങൾ ഉൾക്കൊള്ളാനും സാധിച്ചിട്ടുണ്ട്. മഹാകവികളും വിശ്രുത കലാകാരന്മാരും തുറന്നിട്ട വർണ്ണപ്രപഞ്ചങ്ങൾ, മനുഷ്യ സ്വഭാവത്തിന്റെ വേറിട്ട മുഖങ്ങൾ കണ്ടു. അവർ ജീവിച്ച ഭൂമിയുടെ സമ്പത്തും സംസ്കാരവും ഗ്രഹിക്കാൻ അവസരം കിട്ടി. അത്തരം അനുഭവങ്ങൾ ജീവിതത്തിൽ അത്ഭുതം വളർത്തി. എന്നിട്ടും മതിമറക്കാതെ മനോഹരമായ മാതൃഭൂമിയുടെ സത്യം അന്വേഷിക്കുന്നു. ഇത് കേവലം ദേശാഭിമാനമല്ല, അനിഷേധ്യമായ സത്യലോകത്തിന്റെ അനുഗ്രഹം തേടുന്ന യാത്ര മാത്രം. എന്തുകൊണ്ടാണ് ഈ മണ്ണിൽ പിറന്നതിൽ, ഇവിടെ വളർന്നതിൽ അഭിമാനം കൊള്ളുന്നത്? യാത്ര ചെയ്ത പരിഷ്കൃത ഭൂമികൾ വിഭ്രമം വളർത്താത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? യൗവനത്തിൽ മാടി വിളിക്കുന്ന അഭിനിവേശങ്ങളുടെ പ്രേരണ ചെലുത്തിയ സംസ്കൃതികൾ നിസ്സാരമായിരുന്നില്ല. പക്ഷേ അവയെ അതിജീവിക്കുവാൻ ആർജവം നൽകുന്ന വിധത്തിൽ മാതൃരാജ്യത്തിന്റെ സനാതന മൂല്യങ്ങൾ, സത്വിചാരങ്ങൾ, സത്യം പറയണമെന്നും ധർമ്മം ശീലിക്കണമെന്നും സ്നേഹാർദ്രമായ മാനവികത പുലർത്തണമെന്നും കഥകളിലൂടെ അതിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട മനുഷ്യജീവിതാവിഷ്കാരങ്ങളിലൂടെ സന്ദേഹങ്ങളില്ലാതെ മനസ്സിലാക്കാൻ കഴിഞ്ഞു. ഫലമിച്ഛിക്കാതെ ധർമ്മം ചെയ്യണമെന്ന് പഠിപ്പിച്ച മഹത് ജീവിതങ്ങൾ എത്രയെത്ര ജീവിത സന്ദർഭങ്ങളാണ് ഓർത്തുവെക്കുവാൻ നൽകിയിട്ടുള്ളത്. കുട്ടിക്കാലത്ത് മനസ്സിൽ വേരൂന്നിയ നന്മയുടെ ജീവനുള്ള ചെടികൾ വളർന്ന് വൻവൃക്ഷങ്ങളായി പിൽക്കാലത്ത് ജീവിതത്തിന് മിഴിവേകി. ഇരുട്ട് അയഥാർത്ഥമാണെന്നും സത്യം വെളിച്ചമാണെന്നും പഠിപ്പിച്ച വിവേകാനന്ദ സൂക്തങ്ങൾ എന്നും വലിയ ശക്തിയായിരുന്നു. ബാല്യത്തെ സുരക്ഷിതവും ശോഭനവുമായ ഭാവിക്ക് കരുത്തുള്ളതാക്കുകയും ചെയ്തു തന്ന അമൃതസമാനമായ ഗുണപാഠങ്ങൾ. ഈ സുരക്ഷിത ബാല്യത്തിൽ നിന്നാണ് വികസിത ഭാരതത്തിലേക്ക്, മനുഷ്യനന്മയുടെ പ്രഭാവത്തിലേക്ക് നാം നയിക്കപ്പെടുന്നത്. ഇത്തരമൊരു പശ്ചാത്തലം മറ്റൊരു സംസ്കാരഭൂമിയിലും ദർശിക്കാനാവുകയില്ല. ഭഗവത്ഗീത പോലെ മനുഷ്യ സംസ്കൃതിക്ക് ഊർജം പകരുന്ന മറ്റൊരുദ്ബോധനം എങ്ങും ദർശിക്കാനാവുകയില്ല. ഭാരതം ലോക സംസ്കാരത്തിൽ നൽകുന്ന ശക്തിഗാഥയാണ് ഗീതോപദേശം. ഇതിഹാസ പാരമ്പര്യത്തിന്റെ ഈ ചൈതന്യ പൂർണിമ ഇന്ത്യൻ സാഹിത്യത്തെ എങ്ങും പ്രകടമാണ്. ചെറുതും വലുതുമായ പ്രദേശങ്ങളിൽ നിലനിൽക്കുന്ന ദേശഭാഷകളെ ദേശീയ ചൈതന്യത്തിൽ ഒരുമിപ്പിക്കുന്നത് ഈ സത്യബോധമാണ്. മഹാപുരാണങ്ങളിൽ നിന്ന് ചൈതന്യമാർജിക്കാത്ത ഒരു പ്രാദേശിക ഭാഷയും ഭാരതത്തിലില്ല. അതുകൊണ്ടാണ് അവയെല്ലാം ഒരർത്ഥത്തിൽ ദേശീയ ഭാഷകളായി കൽപ്പിക്കപ്പെടുന്നത്. എന്നാൽ കാലപരിണാമത്തിൽ നമ്മുടെ ദേശത്തിനും ഭാഷകൾക്കും അവയിലൂടെ ആവിഷ്കൃതമാകുന്ന സംസ്കാരവിശേഷങ്ങൾക്കും വെല്ലുവിളികൾ നേരിടേണ്ടി വന്നിട്ടുണ്ട്. അറിവ് പ്രസരിപ്പിക്കുന്നത് ഭാഷയാണ്. അറിവ് വിജ്ഞാനമായി വിവേകമായി വികാസം പ്രാപിക്കുന്നു. സാംസ്കാരിക ബോധം വളരുന്നു. വികസിത ഭാരതം എന്ന കൽപ്പന പൂർണ്ണത പ്രാപിക്കുന്നു. നിർഭാഗ്യം എന്ന് പറയട്ടെ, സമീപകാലത്തായി നമ്മുടെ വിജ്ഞാന ആർജനം ജീവിത നേട്ടങ്ങൾ കൈവരിക്കാനുള്ള ഉപാധിയായി സങ്കുചിതമാക്കപ്പെടുന്നുണ്ട്. വിദ്യാഭ്യാസം തൊഴിൽ നേടാനും ജീവിത സുരക്ഷിതത്വം കൈവരിക്കാനും സഹായകമാകേണ്ടത് തന്നെയാണ്. പക്ഷേ അതിനപ്പുറം ജ്ഞാനസമ്പാദനം എന്ന തരത്തിലേക്ക് ഉയരാനും ആധുനിക തലമുറയുടെ ജീവിത നിർവഹണത്തിന് സഹായിച്ചുകൊണ്ട് തന്നെ സംസ്കാര പരിപോഷണത്തിന് സഹായകമാവുകയും വേണം. ഇന്നിപ്പോൾ ആർക്കും ആരോടും ആഭിമുഖ്യമോ ബന്ധങ്ങളിൽ ഇഴയെടുപ്പമോ ഇല്ലാതെയാകുന്നു. ബന്ധങ്ങൾ അന്യമാകുമ്പോൾ, പരസ്പര ആശ്രയത്വം നഷ്ടമാകുമ്പോൾ, സമൂഹത്തിന്റെ കെട്ടുറപ്പ്, കുടുംബബന്ധങ്ങളുടെ ദാർഢ്യം ഇവയൊക്കെ അന്യമാകാം. ഫലമോ, സ്വാർത്ഥത വളരുകയും കടപ്പാടുകളുടെ ആകർഷണം അന്യമാവുകയും ചെയ്യും. മുതിർന്ന തലമുറ കരുതലോടെ ബാല്യത്തെ സംരക്ഷിച്ചു വളർത്തി. അവർ വളർന്ന് മുതിർന്നവരെ കരുതലോടെ സൂക്ഷിക്കുകയും വാർദ്ധക്യത്തിൽ കാത്തുപരിപാലിക്കുകയും വേണം. ഈ സാത്വിക ഗതിക്കാണ് ശൈഥല്യം സംഭവിക്കുന്നത്. സ്വന്തം കാര്യം മാത്രം ശ്രദ്ധിക്കണമെന്നും മറ്റുള്ളവരോട് കരുതലോ കടപ്പാടോ ആവശ്യമില്ലെന്നും പ്രബോധിപ്പിക്കുന്ന ഉദ്ബോധനങ്ങൾ ഏറിവരികയാണ്. ഫലമോ, പിഞ്ചിയ ഒരു ഭൂപടം പോലെ മനുഷ്യബന്ധങ്ങളുടെ സ്വാഭാവിക ചിത്രം നഷ്ടമാകുന്നു. തന്നിലേക്ക് തന്നെ ചുരുങ്ങുക. പക്ഷേ ഈ വർത്തമാനകാല ദുഷ്കർമ്മങ്ങളെ അതിജീവിക്കാനുള്ള കരുത്തും കടപ്പാടും വികസിത ഭാരതത്തിന് ഉണ്ടാകണം. ഭൂമിയുടെ അച്ചുതണ്ടിൽ നിന്ന് പല ലോകരാജ്യങ്ങളും ചിതറിമാറുമ്പോൾ അടിപതറാതെ മുന്നോട്ട് നീങ്ങാനുള്ള കരുത്തും കാഴ്ചപ്പാടും ഉൾക്കൊണ്ടാണ് ആത്മബോധത്തോടെ നമ്മുടെ സമൂഹം വികാസത്തിന്റെ ജീവപഥങ്ങൾ പിന്നിടേണ്ടത്. നഷ്ടമാകാത്ത മൂല്യബോധം നമ്മെ മുന്നോട്ട് നയിക്കേണ്ടത്. വികസിത ഭാരതത്തിന് സുരക്ഷിത ബാല്യം സമ്മാനിക്കുന്ന മഹാസംസ്കൃതി താരതമ്യങ്ങളില്ലാത്തതാണ്. അതിൽ നമുക്ക് പ്രതീക്ഷ അർപ്പിക്കാം. മാനവികതയുടെ മഹായുഗം സൃഷ്ടിക്കുന്നതിന് ലോകത്തിന് ആകെ മാതൃകയായി വികസിത ഭാരതം നിലനിൽക്കട്ടെ.
0: ഡോക്ടർ ജോർജ് ഓണക്കൂർ അവതരിപ്പിച്ച സുഭാഷിതമാണ് ഇതുവരെ കേട്ടത്. ആകാശവാണി അനന്തപുരി FM 101.9 സമയം 11 കഴിഞ്ഞ് 5:10. നാളെ രാവിലെ 5:48 വരെ വിവിധ ഭാരതി റിലേ കേൾക്കാം.
2: बनाया था
3: जी,
2: तो मैं उस गाने पे बहुत उस वक्त उम्मीदों के साथ में बैठा हुआ था कि ये गाना जो है ये एकदम लोगों को पसंद आएगा, और वो उस वक्त नहीं पसंद आया इतना, क्योंकि लोग जो गाने उससे पहले रिलीज हुए थे वो उसी एल्बम के, पहले तेरा चेहरा था, फिर मेरी याद रखना, फिर चैन मुझे आई ना गाना था. अच्छा, उसके बाद फिर नैन से नैन आया, तो क्या था कि वो एकदम अलग किस्म का गाना था इन कंपैरिजन टू, तो वो कहीं पे लोगों को झटका लगा, तो क्योंकि दे वर कंपेयरिंग इट एट दैट पॉइंट इन टाइम विद द अदर सॉन्ग्स, तो वो वहां उन जॉनर्स में वो फिट नहीं आ रहा था, लेकिन मेरे दिल के बहुत करीब था. तो फिर बाद में तो मेरे अंदर थोड़ी सी मायूसी हुई, क्योंकि मैंने कहा यार ये तो होना चाहिए, यू नो इसमें राग दरबारी है, ये तो बड़े करीब है हमारे म्यूजिक में, राग दरबारी के तकरीबन सारे गाने सुपरहिट रहते हैं, राग ही ऐसा है. तो आई वाज क्वाइट यू नो स्लाइटली डिसअपॉइंटेड, यू नो, तो लेकिन मैंने छोड़ दिया. मैंने कहा ठीक है, यू नो आई मीन जो हुक्म जनता का उसको तो सारा आंखों पर बंदा करता है, यू नो. तो कुछ सालों के बाद मैंने देखा कि इट वॉज सडनली गेटिंग रिवाइव्ड, एंड इट वॉज गेटिंग रिवाइव्ड फ्रॉम द रियलिटी शोज, क्योंकि उसके अंदर रिदम जो था ना वो बहुत यूनिक किस्म का रिदम था
3: जी.
2: तो वो जो डांसर्स थे उनको बेहद पसंद आ रहा था, क्योंकि वो इट लेंट इटसेल्फ टू अ ट्रेमेंडस अमाउंट ऑफ इंटरेस्टिंग डांस.
3: वाओ,
2: तो वहां से अचानक वो गाना जो था
3: वापस आ गया,
2: वो वापस आया, और फिर इट बिकेम वेरी पॉपुलर.
3: बिल्कुल,
2: सो मच सो कि फिर, और मुझे बड़ी खुशी हुई इस बात, क्योंकि एक होता ना एक वो जो एक निग्लेक्टेड बच्चा होता है वो अचानक जो है उसको अपनी जगह मिल रही है, यू नो. तो देन आई हैव टू देन ऑल्सो इंक्लूडेड इन टू माई कॉन्सर्ट्स, क्योंकि अक्सर इंसान कॉन्सर्ट्स जो है वो उन्हीं गानों को शामिल करता है जो सबसे ज्यादा पॉपुलर होते हैं,
3: जी,
2: यू नो. तो उसकी अहमियत ऐसी हो गई थी फिर, जिसकी वजह से वो फिर पॉपुलर हुआ.
3: जब आप आशा जी के साथ काम कर रहे थे
2: जी,
3: तो वो किस तरह की आपकी कैफियत थी, और उनसे जुड़ी कोई यादगार घटना हमारे साथ शेयर कीजिएगा.
2: देखिए, जैसे मैंने अक्सर ये जिक्र किया है, आशा जी का और मेरा जो रिश्ता था वो एक बहुत ही अलग किस्म का रिश्ता था. एक तरफ से वो मेरी माँ का दर्जा था.
3: इसकी शुरुआत कैसे हुई?
2: सबसे पहली मेरी मुलाकात उनसे हुई थी तकरीबन 10-11 साल की उम्र में. आई वॉज अ किड इन लंदन, और वो और पंचम दा दोनों आए हुए थे. उनका कॉन्सर्ट था रॉयल आल्बर्ट हॉल में. तो जो रिकॉर्ड भी हुआ है
3: जी,
2: उसकी रिकॉर्डिंग भी है. तो मैं उस कॉन्सर्ट में था, तो जो ऑर्गेनाइजर्स थे उस कॉन्सर्ट के वो हमारे फैमिली के जानने वाले थे. तो मेरी अम्मी ने उनसे कहा कि देखो हम उनसे मिलना चाहते हैं, और उनको पता था कि बेटा जो है वो बहुत म्यूजिक में है एंड ऑल दैट. तो उन्होंने उस कॉन्सर्ट के बाद उन्होंने एक मुलाकात करवाई लंदन में, क्योंकि वो कॉन्सर्ट के बाद दे वर जस्ट स्पेंडिंग अ फ्यू डेज एज अ हॉलीडे. तो मैं वहां पे गया अपनी वालदा के साथ. तो मैं म्यूजिक 5 साल की उम्र से मैं बजा रहा था, तो लेकिन उस वक्त मैं सिर्फ इंस्ट्रूमेंटल म्यूजिक में बजाता था. तो मैं अपनी कैसेट लेके गया हुआ था, कुछ रिकॉर्डिंग्स थी मेरी पियानो पे. तो आशा जी मिली. तो आशा जी को मैंने अपनी पोर्टेबल मशीन पे मैंने उनको म्यूजिक सुनाया, उन्हें बेहद पसंद आया. तो उन्होंने कहा कि एक सेकेंड ठहरो,
3: पंचम
2: ये तो मैं पंचम को मैं बुलाती हूँ, ये तुमको पंचम को भी सुनाना पड़ेगा. मैंने कहा जी ठीक है. आई यूज टू लव आरडी बर्मन, बल्कि बचपन में हम जब लिस्बन में रहते थे तो वहां पे हिंदी फिल्में जब आती थी तो मैं बस ये ढूंढ रहा होता था. लोग अक्सर हीरोज या हीरोइंस को देख रहे होते थे, मैं ढूंढता था कि बर्मन नाम कहाँ पे है.
3: वाह वाह वाह,
2: अब बर्मन नाम है तो बस ठीक है, मैं देखूंगा फिल्म. और वो यकीनन, चाहे वो मुझे अभी तक याद है, वहां पे मैंने अभिमान देखी, मैंने यादव की बारात देखी, दीवार देखी, शोले देखी, वहीं पे सब बर्मन. लेकिन मुझे एक उलझन थी कि यार ये SD और RD क्या है.
3: बिल्कुल
2: मुझे समझ नहीं आती, ना ही मुझे कोई बताए.
3: जी
2: बर्मन है ना, बस ठीक है मैं देख लूंगा। बाद में पता चला कि बाप बेटे, अब समझ भी आता है कि भाई उनका जॉनर जो था, जो मिठास थी वो उसमें एक कॉमन डीएनए था।
3: यस
2: यू नो, सो यू कुड टेल। सो एनी हाउ पंचम दा आए और मैंने उनको कैसेट सुनाई। अच्छा, उनका रिएक्शन जो था वो बड़े मजेदार था।
3: हाँ।
2: उनका रिएक्शन जो था वो थोड़ा शक्की मिजाज का था। तो उन्होंने मेरी तरफ देखा, उन्होंने कहा ये तुमने बजाया? मैंने कहा हाँ जी मैंने बजाया। अगर तुमने बजाया तो बहुत अच्छा बजाया। मैंने कहा अगर क्या मतलब है
3: जी?
2: अगर से मतलब कि अच्छा मैं लियो की शान के खिलाफ है कि अगर आप उसकी गुस्ताखी कर दे या फिर शक करे उसकी बात के?
3: जी जी,
2: मैं भी फिर जिद में, मैंने कहा हाँ जी मैंने ही बजाया। देन ही वुड टर्न अराउंड, हाँ हाँ अगर तुमने बजाया तो वो बहुत अच्छा बजाया। मैंने कहा जी मैंने ही बजाया। अच्छा, वो भी उनके अंदर भी थोड़ा सा बचपना था। ही वेंट इन टू द रूम नेक्स्ट डोर एंड ही ब्रॉट आउट अ पोर्टेबल कैसियो।
3: जस्ट टू टेस्ट यू?
2: हाँ, मतलब कि उस जमाने में कैसियोज जो थे ना, उनके सबसे नए निकले थे कैसियो ब्रांड से, विच वर पोर्टेबल। बाद में दुनिया में बेतहाशा पोर्टेबल आ गए थे, लेकिन कैसियो वॉज वन ऑफ द फर्स्ट कंपनीज दैट स्टार्टेड दीज पोर्टेबल। अच्छा, ही ब्रॉट आउट अ कैसियो, बजा के दिखाओ।
3: ओ हो,
2: तो मैंने बजा दिया। He looked at me and he said, हाँ तुमने ही बजाया।
3: क्या बात,
2: बहुत अच्छा बजाया,
3: क्या बात।
2: You know, and that's when he was convinced that it was me who had played it, you know?
3: मतलब वो इतना नायाब था।
2: जी जी जी,
3: अनबिलीवेबल हो गया था।
2: हाँ,
3: द ग्रेट पंचम के लिए बिलीव करना कि ये बच्चा जो है वो इतना शानदार बजा सकता है।
2: हाँ, करेक्ट,
3: तो बचपन से आप जादू ही रहे हैं।
2: तो उसके बाद फिर ये हुआ कि मुझे अभी तक याद है आशा जी के अल्फाज कि उन्होंने कहा कि देखो बेटा, अगर तुम इसी तरह से मेहनत करो तो शायद एक दिन तुम म्यूजिक डायरेक्टर बनाओ।
3: वाह।
2: तो मैंने कहा यार मतलब कि क्या बात है, यू नो, आई वाज लाइक वाओ, यू नो, दी आशा भोसले सेइंग दिस टू मी। और देखो प्रोफेसीज भी कभी कभी कैसे निकलती हैं कि मेरा पहला रिकॉर्ड और मेरा पहला रिलीज इंडिया में वो उनके साथ था।
3: जी,
2: यू नो, आई मीन शी कुड नॉट हैव प्रेडिक्टेड दैट, नोबडी कुड हैव प्रेडिक्टेड दैट।
3: यस,
2: दिस वाज फेट, यू नो, एंड दिस वाज डेस्टिनी, एंड इट हैपेंड। एंड वो खुद इस बात पे हैरान है कि देखो याद है मैंने तुम्हें कहा था? एंड मैंने कहा हाँ जी बिल्कुल मुझे याद है। एंड आई सेड देखो ऊपर वाले ने किस तरह से हमको इकट्ठे किया कि आपने ये बात बोली और जब मेरा पहला रिलीज हुआ तो आप ही के साथ हुआ। तो मैंने कहा ये ऊपर वाला ही चीजें तय करता है।
3: कुछ बहुत इंटरेस्टिंग वाकयात हुए होंगे इस पूरे एल्बम को बनाने के दौरान, क्योंकि आशा जी वॉज वेरी चौली एज वेल एज वो बहुत मेहनत करती थी।
2: मैं आपको एक चीज बताऊं कि जब हम पहले दिन जा रहे थे स्टूडियो लंदन में, तो मुझे अभी तक आशा जी यूज्ड टू बी अ वेरी मतलब कि बहुत जॉली मिजाज की थी, बहुत हंसमुख थी और बहुत बबली थी, अपने एटीट्यूड उनका बड़ा जबरदस्त था। और एंड शी वाज वेरी टॉकेटिव, बहुत बोलती थी अलग अलग चीजों पे, एंड शी वाज ऑलवेज फुल ऑफ लाइफ। तो जिस सुबह मैंने उनको पिक किया उनके होटल से, और हमारा रास्ता जो था स्टूडियो का तकरीबन 40-50 मिनट का था, अब वो अनकैरेक्टरिस्टिकली क्वाइट, हम दोनों पीछे बैठे हुए थे और वो बस क्या कहते गाड़ी में बाहर बस देख रही थी और चुप थी।
3: आपके लिए तो बहुत अनकंफर्टेबल हो गया।
2: अच्छा, अब मैं यू नो मैं तो एकदम अननर्व हो गया ना।
3: जी,
2: मैं बहुत ज्यादा अननर्व हो गया, मैं बहुत परेशान हो गया कि मैंने कहा यार मुझसे कोई गलती हुई है, मैंने कोई गलत बात बोल दी, पता नहीं क्या चक्कर क्या है, इतनी क्वाइट क्यों है? क्योंकि वो कभी भी इस तरह से, मैंने उनको कभी इस तरह से इतना चुप नहीं देखा। तो देयर वाज दिस वेरी अनकंफर्टेबल साइलेंस इन द कार। अच्छा, मैंने कोशिश की थोड़ी सी पोलाइट कॉन्वर्सेशन, यू नो, ठीक ठाक सोई आप कुछ चीज की? हाँ सब ठीक ठाक। देन शी वुड स्टॉप क्वाइट, मैं कुछ और मैं बात बोलूं तो एक एक अल्फाज के साथ जवाब दे दिया, ये नहीं कि कोई गुस्से में या कुछ नहीं, बस क्वाइट। थोड़ी देर गुजरी, मैंने कहा हिम्मत करके मैंने आशा जी से पूछा, मैंने कहा आशा जी क्या हुआ है, सब ठीक तो है ना, कुछ प्रॉब्लम तो नहीं है? तो शी सेड मैं सोच रही हूँ। मैंने कहा किस बात की सोच रही हैं आप? सोच रही हूँ कि मैं कर पाऊंगी कि नहीं। मैंने कहा क्या कर पाएंगे, मुझे अभी तक समझ नहीं आई। सोच रही हूँ कि मैं ये रिकॉर्डिंग ठीक तरह से कर पाऊंगी कि नहीं। मैंने कहा आशा जी आप ये कह रही हैं, मुझे तो फिर चुल्लू पर पानी में डूब जाना चाहिए, क्योंकि अगर आप दी आशा भोसले इज स्केर्ड और फियरफुल, इफ यू आर स्केर्ड कि आपसे रिकॉर्डिंग होगी या नहीं होगी, तो میں کہ میں پھر کدھر جاؤں؟
3: جی جی
2: میں تو بچہ ہوں آپ کے سامنے. میں نے اپنی طرف سے کوشش کی کہ میں ان کو تھوڑا سا, میں کہا آشری فگاٹ سے یو نو ایٹ آل دین. نہیں نہیں سمی تمہیں نہیں پتا, یو نو جب بھی ہم جب نیا کام پکڑتے ہیں تو یہ فیلنگ ہوتی ہے.
3: جی
2: تو میں نے کہا اچھا یو نو میں چپ, میں کیا بول سکتا ہوں. تو اچھا ان کی بیٹی ورشا
3: جی
2: وہ بھی ان کے ساتھ آئی ہوئی تھی لندن.
3: جی
2: تو جب ہم پہنچے اسٹوڈیو میں میں نے ورشا کو فون کیا. اچھا ورشا کے ساتھ میری بڑی بہت کلوزنس, بہت دوستی تھی, شی واز اے ونڈرفل پرسن, گاڈ بلیس ہر سول. میں نے ورشا کو فون کیا, میں نے کہا ورشا مجھے ایک چیز بتاؤ, یہ آشا جی شی از ویری کوائٹ. میں پورا پورا بتایا. اچھا ورشا یوز ٹو بی اے ریئل چلڈ آؤٹ پرسن, یو نو آئی از لائک دیٹ اونلی. میں نے کہا کیا مطلب؟ وہ ڈونٹ وری اباؤٹ اٹ, وہ ہر نئے پروجیکٹ سے پہلے ان کا یہی حال ہوتا ہے, یہ بالکل نارمل ہے. اور یہ کر کے اس نے ٹھک کر دیا. میں نے کہا یار یہ ایسی کیسی ہو سکتا ہے. شیور انف جیسے وہ مائکروفون کے سامنے گئی
3: روپ بدل گیا,
2: مطلب کہ اٹ واز لائک اے کمپلیٹ ٹرانسفارمیشن آن دا اسپاٹ.
3: واو,
2: شی سڈنلی بیکیم اے جائنٹ.
3: کیا بات, میٹامورفوسس.
2: سامنے وہ میٹامورفوسس لٹرلی جیسے